तुम्हारी तेरा जोर गोपाला जियो। सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई,